कशी चमकती बिजली सोन सळी सजली, ही किती सावळी थजली रुपयामध्ये भिजली.